रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ऑन योन AM2. म्हणजे या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमचा आरंभी आणि विशेषतः पूर्ण कार्यक्रम विठ्ठलमय असणार आहे, कारण आज एकादशी आहे. तुम्हा सगळ्यांना यानिमित्ताने अनेक अनेक शुभेच्छा. जाऊया पंढरीला, पहावा विठ्ठल.

रसिक मंडीवू कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून पंढरीत राहूया आदर शिंदे आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात आस्वाद घेऊया माझा विठुराया.

रसिकमंडळी उघडे असाल, तुम्ही ट्यून इन करत रहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आणि आज विशेषतः एकादशीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो विठ्ठल आला आस्वाद घेऊया.

मंडिओ कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आम्ही वाजवणार आहोत अवधूत गांधी आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात आस्वाद घेऊया देह विठ्ठल आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.